जी इस लोक गीता दे बाद एक बारी फिरी मैं लेई कन्नै आएगी कृषि उपज मंडी समिति हमीरपुर दे अज दे थोक भाव। गल करी आलूआं दी तां आलू प्रति किलो रहा 8 ते 13 रुपये, कन्नै आलू पहाड़ी रहे 14 ते 16 रुपये, प्याज रहा 20 ते 22 रुपये, कन्नै गोभी रहे 45 ते 50 रुपया, घिया रहा 20 ते 22, कन्नै भिंडी रही 20 ते 25 रुपये, टिंडे रहे 20 ते 25, कन्नै परबल रहे 30 ते 35 रुपये, करेला प्रति किलो रहा 40 ते 45 रुपये, कन्नै धनिया रहा 80 रुपये, टमाटर रहे 15 ते 16, कन्नै हरी मिर्च रही 40 ते 45 रुपये, नींबू रहा 70 ते 80, कन्नै खीरा रहा 15 ते 30 रुपये, अदरक रहा 150 रुपये, कन्नै लसन रहा 120 ते 150 रुपये, मटर रहे 60 ते 65, कन्नै फ्रांस बीन रही 100 ते 120 रुपये। गल कर लईए हुण फलां दी, तां केला प्रति डिब्बा रहा 480 ते 550 रुपये, सेब रहा 165 ते 170, कन्नै अनार रहे 190 ते 220 रुपये, कीवी प्रति डिब्बा रहा 1200 ते 1300, कन्नै अमरूद रहे 125 ते 130 रुपये, अंब सफेदा रहा 70 ते 80, कन्नै अंब तोता रहा 45 ते 50 रुपये, पलम रहे 180 ते 200, कन्नै लीची रही 180 ते 200 रुपये, चैरी प्रति किलो रही 280 ते 300 रुपया। तो ये थे आज देहां दे बाजार भाव, कन्नै हुण मेरी रही राम राम।